0: ഗുൽമോഹർ എന്ന ചിത്രത്തിൽ കേസ് ചിത്ര ലഭിച്ച ഗാനമാണ് സുഹൃത്തുക്കളിപ്പോൾ കേട്ടത്. ഒ എൻ വി കുറുപ്പിന്റെ വരികൾക്ക് ജോൺസന്റെ സംഗീതം.
1: क्या आपके जिले की कोई ऐसी खास पहचान है जिस पर पूरे देश को गर्व हो? अब उसे राष्ट्रीय मंच पर प्रस्तुत करने का सुनहरा अवसर है. सूचना एवं प्रसारण मंत्रालय द्वारा जेम्स ऑफ इंडिया राष्ट्रीय पहल शुरू की गई है. इसका उद्देश्य देश के हर जिले की संस्कृति, विरासत, पर्यटन, लोक कला, हस्तशिल्प, स्थानीय व्यंजन, प्राकृतिक सौंदर्य और प्रेरणादायक कहानियों को डिजिटल माध्यम से पूरे देश तक पहुंचाना है. यदि आप एक उभरते हुए डिजिटल क्रिएटर हैं तो 31 अगस्त 2026 तक वेव्स ओटीटी ऐप के माई वेव सेक्शन में जाकर अपना क्रिएटर प्रोफाइल बनाइए और जेम्स ऑफ इंडिया के अंतर्गत अपने जिले पर आधारित मौलिक वीडियो, रील, डॉक्यूमेंट्री, ब्लॉग या पॉडकास्ट अपलोड कीजिए. चयनित प्रतिभागियों को जिला, राज्य और राष्ट्रीय स्तर पर सम्मानित किया जाएगा. जिला स्तर पर प्रत्येक पुरस्कार के लिए 50,000 रूपए, राज्य स्तर पर 2,00,000 रूपए तथा राष्ट्रीय स्तर पर 5,00,000 रूपए तक की पुरस्कार राशि प्रदान की जाएगी. तो देर किस बात की, अपने जिले की अनमोल पहचान को देश के सामने लाने का यह अवसर हाथ से ना जाने दे. जेम्स ऑफ इंडिया से जुड़िए और अपने जिले को राष्ट्रीय पहचान दिलाइए.
0: प्रिय वनिता सुहृत്തുക്കളെ, ചർമ്മം തിളങ്ങുന്നതിനായി പല വഴികളും പരീക്ഷിക്കുന്നവരാണ് മിക്ക വനിതാ സുഹൃത്തുക്കളും. വില കൂടിയ കെമിക്കൽ ട്രീറ്റ്മെന്റുകൾ വരെ ഉപയോഗിക്കുന്നവരുമുണ്ട്. എന്നാൽ ഇവയൊന്നുമില്ലാതെ തന്നെ ചർമ്മത്തിന് സ്വാഭാവിക തിളക്കവും ആരോഗ്യവും നൽകാൻ സാധിക്കും. പാർശ്വഫലങ്ങളില്ലാതെ വീട്ടിൽ തന്നെ ചെയ്യാവുന്ന ചില ലളിതമായ ശീലങ്ങളിലൂടെ ചർമ്മത്തിൻ്റെ നിറവും തിളക്കവും വർദ്ധിക്കാൻ സഹായിക്കുന്ന പ്രധാന കാര്യങ്ങൾ ഏതൊക്കെയെന്ന് നമുക്കിനി നോക്കാം. ആദ്യം മഞ്ഞൾ, കടലമാവ്, തൈര് എന്നിവ ചേർത്ത ഫേസ് പാക്കിനെ കുറിച്ച് കേൾക്കാം. വെയിലേറ്റുള്ള കറുപ്പ് മാറാനും